साज करे तन खे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखै हादरा हदूर, कथ ना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी कोट।

ऐसा नाम निरंजन होए जेको मन जाने मन कोए। पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान।